कहत अलका उपाध्याय, दुख हरो, दारिद्र हरो, कष्ट हरो, रोग हरो, पीड़ा हरो, दर्द हरो, हे हरो, सबका भला करो, हे भोले, हे शिव शंकर, आपके सिवा

नमस्कार, मी कृष्णा फडके, औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर इथून मुकेशच्या पुण्यतिथीनिमित्त माझे गाणे पाठवत आहे.

नमस्कार, मी कृष्णा फडके, औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर इथून मुकेशच्या पाठवत आहे।